अगाधे अबाधे आनंदी स्वरूपे नमो शर्मा निस्मस्ति निधने नमस्त्वंग निरनाथे नमस्त्वंग परमाथे नमस्त्वंग अगंजे नमस्त्वंग पंजे नमस्त्वंग अकाले नमस्त्वंग अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राय राज नमो साजे नमो साहे नमो मामाहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो शोक शोके नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतंग नमो सर्वपीतंग नमो सर्वज्ञानंग नमो परमतानंग नमो सर्वमंत्रंग नमो सर्वजंत्रंग नमो सर्वदृत्संग नमो सर्वकृत्संग नमो सर्वरंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवंग नमो बीज बीजे अखिजे अपिजे समस्तं प्रसिज्जे कृपालं स्वरूपे कुकर्म प्रणासी सदा सर्वदा हृदय सिद्धं निवासी चरपट छन्त्व प्रसाद अमृत कर्मे अमृत तर्मे अखल जोगे चल भोगे चल राजे अटल साजे अखल तर्म लख कर्म सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग पाने सर्वं माने सर्वं प्राण सर्वं प्राण सर्वं भुक्ता सर्वं युक्ता सर्वं देवं सर्वं देवं सर्वं काले सर्वं पाले वाल